0: කැමරා කුරි කුදින් දෙයි හම වාර ටැලන්ටඩ් කුදින් තකෙන් අයි හෝප් හම ෆියුචර් ගේ එමි හොන්ගේ වාර බෑවර ගුඩ් වර්ක්ස් ෆෙනි එමි හොන්ගේ මසෙක ඇප්‍රීෂিয়েට් කුරාණ කම කුරිය වත්තාග
1: එමෙ කුරියන් වත්තාන් කොබ දෙන් නමි මි දායරන් හාසු කුරම් බේනු වකන් කම කිවට අයෝ ඩ්‍රීම්ස්
0: අස්තු නමි යකි not me daira ge mi heke engasnu kone kada do mi har stravi meng heng shahu meng heng mi har wara boda involved ta so I started this ravi a help wa mege so kure wetta ges nami asu plan no kura ravi no ge mi ka kure work kura ka then never say never eh no kura ka no wando ekama ini hama ravi a ko kura so ravi a with the help ek gotuga work kura
1: ನಮಿ ವರ ವರ ಬೊಡ ಶುಕುರಿ ಅಂಗೆ ಶಹು ಮೆಣ್ಣಾಕ ಹೊಮಾ ಸಮಿ ಶೋ ಇತುರ ಫಳು ಫಿದುವಾಲ ದಿ ನಿತಿ ದೆಂ ಉಮ್ಮಿದ್ ಮಿ ಕುರನಿ ಮಿ ಹೆಂಗ್ ಗಿನೆ ಗಿನೆ ಹಮ ಇತುರ ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ತೊಂಗ ವಾಹಕಸ್ ದಕ್ಕಾಲ ಬದ್ದಲ್ ವಾಣೆ ಕಮ ಮಿ ನಿಮ್ಮಾಲುಮ್ ಗೆ ಕುರಿಂ ಹಿಂಗ ಗಣಾಯ ಅಬೆಹೆ ಗೊತು ಹಮ ಬೆಲುನ್ ತೆರಿನ್ ನಂಗೆ ಹುನ್ ತೆರಿನ್ ನ ಕೊಮ ಸಿಚ್ಚಿಕೆ ಬೊಣೆ ದಮ
0: ಪುರೆ ಹಮ್ಸ್ ಗಣಾ ಬಲಚ ಗಣಾ ಕೆ ವರ ತಫಾತು ವಾಹಕೆ ವರ ಮಿ ಹುನ್ನ ಮಿ ಹಾರು ನೇಂಗಿನ ಮೆಸ್ ವರ ए गणा गे मि वाहक या वर बुड़ दिमावा मि रिसेंटली मि दिमाग फुर कांतत्त हिंगा मुंदा कांतत्त का वर रिलेट कुरे वेने सो गणा बाला लाफा एमी हेगे गे गरंगल कुरन हुरी कांतत्त के एगे ए मेसेज दिबि जे रंगल कोल्लचे एन या ए देन गुड लक के गणा गे मेने देन वर बुड़ शाहू अब थैंक यू मिस प्रोग्राम इनवाइट कुरे मो
1: ती बैंडन को मेरे वर बुड़ शुक्रिया ना मेंगे मी हफ्ता के गेम ऑन प्रोग्राम इस निम्मा दावा को तुम्हें जोनी शाह उम्मीद में करे नेहुन तेरी नमी प्रोग्राम काम दे कम अन्ना हफ्ता के इस मॉर्निंग आ फन्नान का की कबदल को तुम को उम्मीद मिगड़े वा के दान अस्सलाम वालेकुम।

0: ಅಸ್ಸಾಂ ವಾಲೇಕುಂ ನೋದೇಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆಹಿ ಎಫ್ಎಂ ಕುರಿಯಗಿಂದ ಬಲಾಲಂಸಳಿ ಮಿಸಿಸ್ತಾಗೆ ಮುಳಿಂಗ್ ಆ ಶೋಯಿಗೆ ಫರಾತು ಮರಹಬ ಮಿ ಹಫ್ತಾಗೆ ಶೋ ಯಾಕೀಗ ವಿಸ್ಮಿ ಬದ್ದಲ್ ಕೊಲ್ಲಿ ಅಳ್ಗುನ್ ಫಹೀದ ಮಿ ಶೋಯಕಿ ಬಲಾಲಂಸಳಿ ಹಿಗ್ಯಾಮ್ ಫಾಹಕ್ಕೊಲವೆ ಫಿಲ್ಮ್ ತೋಗೆ ಮೌಲು ಮಾತ ತಿ ಏಹುನ್ ತೆರಿನ ಹಮೆ ಗಿನಿಸ್ತೇ ಶೋಯ್ ಎಗುತು ಮಿ ಹಫ್ತಾಗೆ ಶೋಗ ವೆಸ್ ಇಂಗಿರೇಸಿ ಅದಿ ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾಗೆ ಮಶೂರ್ ಫಿಲ್ಮ್ ತಕ ಬಲಾಲಾನ ಶೋಗೆ ಎಮೆ ಫುರತಂಬಯಕಿ ಗೆಸ್ತ ಡೈಲಾಗ್ ಬಲಾಲಂಸಳಿಗೆ ಹಮ ಕೊಮ್ಮೆ ಎಪಿಸೋಡ್ ಎಗ್ಗವೆಸ್ ಮಶೂರ್ ಫಿಲ್ಮೆಗೆ ನುವತ ಟಿವಿ ಸಿಲ್ಸ್ಲಾಯ್ಗೆ ಖಾಸ ಡೈಲಾಗ್ ಎಂಗೆ ಬೈವಾಲ್ದೆಂಗ್ ಮಿ ಬ್ಯಾಗ ಬ್ಯಾವಿರುವೆ ಮಸ್ನಿಮೇರು ಎಮ್ಮೆ ಗಿನ ರಂಗಳು ಜವಾಬ್ ಫೋನುವ ಫರಾತೋಗೆ ತೆರೆಯ ಗುರುತುಂ ಹೋವೆ ಫರಾತಕ ವರ ಖಾಸ ಇನಾಮೆ ದಿನ್ಮ ವಣಿ ಹಮ ಜಿಹಿಫ ತಿ ಐಹುನ್ ತೆರಿಂಗೆ ಜವಾಬ್ದ ಪಿಎಸ್ಎಂ ಎಆಎಫ್ ಮೆದುವೆರಿಕೊ ಬಲಾಲಂಸಳಿ ಶೋಯ ಫೋಣುವೇನೆ
1: Guest dialogue.
2: मेरे से बात कर।
3: क्या बात करूं मैं तेरे से?
2: क्या हुआ उसके साथ?
3: अरे कुछ नहीं हुआ मेरी माँ।
2: तू कैसा है रे?
3: अरे तू कैसी है रे सफीना? तू मेरे को क्या बोली? तू दोबारा ये अल्टरबंदी नहीं करेगी? फिर क्या जाके की तू? तू अंदर जाते जाते बच्चे कुछ समझ में आ रहा है तेरे को?
2: तू मेरा छोड़, तू मेरा छोड़, तू अपना बोल।
3: क्या है मेरा क्या है कि मैं थक गया हूँ और मेरे से ये अभी नहीं होता है।
2: क्या क्या बोला तू? क्या नहीं होता तेरे से?
3: ये,
2: अरे ये क्या?
3: ये अपना जो भी है।
4: मी कौन फिल्म में गई मैंने डायलॉग है? मी सवाल का जवाब फणवाणी पी एस एम में दो को बालानन साड़ी शोया जवाब फणोम के सुंगड़िया की अंगार दो होगे मेंदम बार गड़ सु मिनट कौम में हफ्ता एक वस्कूरी एक गेंदा बालालन साड़ी मिशो के गेनेस्ते केस्त डायलोग के एम में गिन सवाल तो के जवाब रंगल कुरा बैवरे का महा को इफ़ार नगा गुरतुं खास हादिया एली बेने एम में गिन सवाल के जवाब रंगल कुरा बैवरे नगानी कौम में महे गिवस एम में फाहुशोगा
1: केस्त डायलोग
0: ಮಿ ಹಿಮನಾಲ್ದಿನಿ ಮಿ ಹಫ್ತಾಗೆ ಗೆಸ್ಟ್ ಡೈಲಾಗ್ ಮಿ ಬ್ಯಾ ಮಿ ಹೆಸಾ ಬಂದ ಶೋಗೆ ಇತರು ಬ್ಯಾತಕದ್ಯಮ್ಗೆ ಕುರಿಂ ಫುರತಮ ದಿವಿಹಿ ಅಮಿಲ ರಾವ್ಗೆ ಲವೆಂಗ್ ಹಿಮನಾಲ್ದೇನ ಲವ್ ಎಫ್ ಓ ಅಳ್ಕೊಂಡು ಬದ್ದಲ್ಕೊಲ್ಲಾಣ

0: ಮೆಟ್ರೋ ಇಂದಿನೋಗೆ ವಾಹಕ ಅತುರಾಲೇಫವಣಿ ತಫಾದೇತ ಬಯಕೆ ದಿರಿಳುಮ್ಗೆ ಮಚ್ಚ ಮಿ ಫಿಲ್ಮುಂ ಜಮಾನಿಗುಳುಂತವ್ಗ ಕುರಿಮತಿವಾ ಗುಂಜಿ ಹೊಂತಕ ಬೇವಫಾ ತೆರಿಕಮ ಸಿಟಿತೋಗೆ ಹಲಬೊಲಿಕಂಗೆ ತೆರೆಯಂ ಉಫೆದೆ ನಫ್ಸಾಣಿ ಏಕಣಿವೆರಿಕಂ ಫದ ಮುಹಿಮ್ಮು ಮೌಲೂತಕಂ ಅಲಿಯಳುವ ಲಾಫವೆ
1: ಹಾಯ್ ಸಿಂಗಲ್ ಆರ್ ಮ್ಯಾರಿಡ್
2: ಪಹಲೆ ಆಪ್ ಬತಾಯಿ
1: ಮ್ಯಾರಿಡ್ ಅಂಡ್ ಬೋರ್ಡ್
2: कहानी हर घर की कहानी घर घर की सेम हियर
1: हाँ हाँ व्हाई योर वाइफ्स बोरिंग
2: यस यस थोड़ी सी व्हाट अबाउट योर हस्बैंड
1: ही इज राइट नाउ इन द सेम रूम
2: बेचारा
1: डोंट सिंपथाइज ही इज अ चीटिंग रास्कल
2: ओ सॉरी
1: WBU, this is your first affair.
2: अरे ये WBU का मीनिंग क्या होता है वो SMS वगैरह में?
1: What about you?
2: Okay. Are we having an affair?
1: नहीं नहीं भाई बहन के रिश्ते के लिए हम यहाँ आए हैं.
0: कोम्बे वाहा के कुम्बे सामा को देनी इंसान को निम्मा अमिल निम्मुंत हो गए सबुं ಮುಳಿ ದಿರಿಯುಳುಮ್ಗೆ ಮಿಸ್ರಾಭಂಗಣ್ಣ ಬದಲ್ತ ಫಾಡು ಕಿಯುಂತರಿ ಫಾಹಕುರಾಗುತುಗ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಫಹುಬ್ಯಾಗ ದುವೆಲಿ ಕುಡಕೊ ಮಡುಜೆಹುನು ನಂವೆಸ್ ಎಕ್ಟರುಂಗೆ ಮೊಳು ಹುನರ ಡೈರೆಕ್ಷನ್ಗೆ ಫುರಿಹಮಕಮುಂ ಮೀ ಬಲಾಲ ರೀತು ಉಫೆದ್ದುಮೆ